आवद कट्यो ना जात प्रेम रस चरण कमल संग दावन बंदियो ना जात बिदे मन दर्श मग पावक जरियो ना जात रयो जन तू अलग नीर न साकस बोर चले हर पंथ पग नानक रोग दोख अग मोछ दै हर नाम खग।